देती ताकत धरिंद्र दादिन ताकत देती ताकत धरिंद्र धरिंद्र कदक नगद कदक दादिन ताकत देती ताकत धरिंद्र दादिन ताकत देती ताकत धरिंद्र दादिन ताकत देती ताकत धरिंद्र